नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28, ज्येष्ठ शके 1948, अर्थातच 18 जून 2026. आजच्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माधुरी करमरकर यांनी गायलेलं प्रभाकर पंडित यांचं भक्तिगीत.

सुधीर फडके यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत रामदास महाराज यांचं भक्तिगीत. संगीत आहे मीना खाडीलकर यांचं, तर स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली भारत आचार्य यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेली इंदिवर यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळची 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40

40 मिनिटांनी कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खतांमधील भेसळ ओळखायची कशी याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही संक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, माफ करा, 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात आज उस्ताद बडे गुलाम अली खां आणि गायलेला राग देसी आणि त्यानंतर त्यांनी गायलेली ठुमरी आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 11:00. 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही संक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम संक्षेपित होतील. दरम्यान 1:40 बीड जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही संक्षेपित करू.

आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 5 वाजता. सायंकाळी ठीक 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींचा कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळी ठीक 5:30 वाजता. सायंकाळी 6:05 वाजून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. सायंकाळी ठीक 6:10 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात घर सांभाळत यशाचा प्रवास याविषयी सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सायंकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू. रात्री 7:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सेवालाल नगर आंबेजवळगे तांडा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गालेले बंजारा गीतं आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 वाजता विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 वाजता श्रोत्यांच्या मनपसंद गीतांचा कार्यक्रम पत्रगीत प्रसारित करू. 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूयात खतांमधील भेसळ ओळखायची कशी याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

0: घर मंडळी मंडळी
1: खतामध्ये भेसळ असते का? आणि असेल तर ती ओळखायची कशी? शेतीच्या उत्पादनात रासायनिक नैसर्गिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढतोय, पण अलीकडे काही भेसळयुक्त खतांचे प्रकार उघडकीस येऊ लागलेत. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवाने या भेसळीच्या खतांपासून सावध राहिलं पाहिजे. खतांचा दर्जा वाढविण्यासाठी मानकं ठरविली गेलेली आहेत, त्याच्यावर खत निरीक्षक नेमलेले आहेत आणि खत चाचण्या प्रयोगशाळासुद्धा आहेत. या सुविधांचा फायदा घेऊन निर्भेळ खतं वापरावीत. बघा, सामान्यतः भेसळीमध्ये युरियामध्ये मीठ, DAP मध्ये माती, दाणेदार सुपरफॉस्फेटमध्ये रॉक फॉस्फेट, SSP मध्ये माती किंवा जिप्सम, MOP मध्ये वाळू किंवा मीठ, मिश्र खतामध्ये SSP किंवा कमी दर्जाची नत्रस्फुरत पालाश मिसळली जातात. झिंक सल्फेटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट मिसळला गेला असण्याची शक्यता असते. आता खतातील भेसळ ओळखायची असेल तर काय करायचं? युरियातील भेसळ ओळखण्यासाठी ग्लासमधील पाण्यात युरिया टाका. जर युरिया पूर्णतः विरघळला आणि ग्लास थंड लागला तर युरिया निर्भेळ आहे असं समजायचं. पण ग्लासाच्या तळाशी काही पदार्थ तसेच राहिले तर मात्र भेसळ आहे. युरिया उष्णतेत वितळला नाही तर भेसळयुक्त आहे असं समजायचं. चिमूटभर DAP त चुना टाकून मळला तर कुचक्या अंड्यासारखा वास येतो. तसा वास आला तर समजायचं की DAP निर्भेळ आहे, शुद्ध आहे. किंवा उष्णतेने DAP चे दाणे वितळल्यासुद्धा DAP चं परीक्षण करता येतं, कारण उष्णतेने DAP चे दाणे वितळतात. त्याचप्रमाणे मिश्र खते आणि पोटॅश हे सुद्धा ग्लासभर पाण्यात टाकल्यास ग्लास थंड लागला तर ते खत शुद्ध समजायचं. अशा कितीतरी पद्धतीने खतातील भेसळ ओळखता येते. आणि एवढे करूनसुद्धा तुम्हाला ओळखता आले नाही, खताबद्दल शंका असेल, खत निरीक्षकाकडे रितसर तक्रार करा. खत विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवा. त्यात भेसळ दिसून आल्यास निश्चितपणे कृषी खात्याच्या गुणनियंत्रण खात्याकडे रितसर तक्रार नोंदवता येते. मित्रांनो, या पद्धतीने खताच्या भेसळीकडे पूर्णपणे लक्ष देऊन भेसळयुक्त खतापासून होणारी आपली फसवणूक आपल्याला टाळता येते, ज्याच्यामुळं आपण आपल्या कष्टाच्या पैशातून जे खत विकत घेतलंय त्याचा आपल्याला पुरेपूर वापर होतो आणि आपली फसवणूक होणार नाही.

कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण खतांमधील भेसळ ओळखायची कशी याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: अस्मिता वाहिनी सकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ

0: योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत।
1: श्रोते हो नमस्कार। योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे। योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो। योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय। योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे। प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे। मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे, मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही। शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही। सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे, म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे। योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय। योग म्हणजे समाधी, मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय। भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात। महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे। यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ। आसन ही योगाची तिसरी पायरी होय। सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात। शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात। यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे। जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही। योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो। तनमनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो। शरीर लवचिक बनते, मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे। आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत। प्राणायाम, प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे। प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे। जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे। प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय। थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय। प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय। चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय। योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते। योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो। आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते। फुप्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते। म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल।
0: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत। कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची।

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मेलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शब्बास सुनबाई या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, मीना मंगेशकर यांनी संगीत दिलेलं, सुधीर मोघे.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
3: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद, आपली धाराशिव आकाशवाणी।
4: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन। आज सायंकाळी 7:30

0: दहा वाजता स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल घर सांभाळत यशाचा प्रवास, याविषयी सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका, आज सायंकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
0: मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात ननंद भाऊजे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि ठाणे

0: महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर औरंगाबाद जालना, नांदेड, उस्मानाबाद लातूर बीड, परभणी हिंगोली, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा गोंदिया, सोलापूर, जळगाव आणि सांगली सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे। मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल। औरंगाबाद जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत। दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे। जिल्ह्यातल्या 8 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 452 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। उस्मानाबाद लातूर बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले एकूण 367 मतदार मतदान करणार आहेत। दरम्यान नांदेड तसंच उस्मानाबाद लातूर बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत। नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते। जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स उभारण्यात येणार आहेत। यामुळे महाराष्ट्राचा 75% भाग जोडला जाऊन लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में करीब 2 लाख करोड़ रुपए के रेलवे का इन्वेस्टमेंट सारा हो रहा है। आज माननीय देवेंद्र जी ने एक और बहुत अच्छा प्रस्ताव रखा है कि जेएनपीटी और वाडवन ये दो जो बहुत बड़े पोर्ट्स हैं इनको विदर्भा और मराठवाड़ा से जोड़ने के लिए कंप्लीट जो समृद्धि महामार्ग है, समृद्धि महामार्ग के साथ साथ एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनाने का प्रस्ताव रखा है। वो होने से महाराष्ट्र के करीब करीब 75% एरिया को पोर्ट की अच्छी डायरेक्ट कनेक्टिविटी हो जाएगी। लॉजिस्टिक्स की कॉस्ट जो 8% का टारगेट है वो 8% अचीव हो जाएगी, बहुत अच्छी फैसिलिटी बन जाएगी।
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली। भारतानं आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून 7 नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत। यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महत्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी पुणे साईनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला। यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली। पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं। भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत। हा करार विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला

0: ला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील 12 वर्षात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या असून त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं बंभानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का 12 साल का कार्यकाल ऐतिहासिक रहा है. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास मंत्र लेकर हमारे देश की महिला, किसान, गरीब, युवा को केंद्र में रखकर हमारी सरकार काम कर रही है. देश को नई सोच, नया विचार, नई दिशा मिल रही है.
0: महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. स्मृती मंधानानं 74 तर शेफाली वर्मानं 55 धावा केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल लखनौ इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर सर्वबाद झाला. अर्षदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी 3 तर प्रिन्स यादवनं 2 गडी बाद केले. नशामुक्त भारत अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशामुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्ती संदर्भात जागृती करण्यात येणार आहे. परभणीतलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या 520 स्वयंसहायता महिला बचत गटांना 25 कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर 99.8% असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर। न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा। न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत। याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर

अँड शुगर केन हॉर्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर भरा फक्त 55,555 रुपये आणि घरे घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर. न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स. संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हॉर्वेस्टर धाराशिव. मोबाईल 75075767777. ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हॉर्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध.

ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
2: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल घर सांभाळत यशाचा प्रवास, याविषयी सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत. तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी 6:30 स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

25 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट. सर, सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक हे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काही आपण उत्पादनची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखीमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं खतं कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत मजूर आहेत ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकाने पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे माहिती आहे कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो, खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितली तर जे काही पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते. त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानाचा लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढउतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीच्या वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत कोणाची तपासणी असू दे ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली तर त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचं

0: हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे विद्यापीठाने शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जे आहेत ती देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्याकडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःचं घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खतं असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दूरगामी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जी काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एलनिनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबर बहुवार्षिक पिकं जसं की फळ पिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपिक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर यामध्ये येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादनात साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती म्हणजे कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुनः रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मनमूत्रांचा वापर करणं सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम पद्धत गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो खरं आहे सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे कापूस असू दे भात असू दे कडधान्य असू दे तेलबी असू दे अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे

0: तर अशा विविध योजना आहेत, तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान च्या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कल्चरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकरी आणि 70-80% शेतकरी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यात सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.

प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं सुगम गीत.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरातील हे सुगम गीत आपण ऐकलत. आपण ऐकत आहात भावधारा. हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत।

0: क्रिसमस प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर US पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड प्रियदर्शनीच्या यू पोलिस मध्ये,
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.

अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या सुगम गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं संपला.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हातकर्दी आपणे या चित्रपटासाठी सोनू निगम यांनी गायलेलं आनंद राज आनंद यांनी संगीत दिलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं, अनु मलिक यांनी संगीत दिलेलं, समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता सोल्जर. यासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्क

0: यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम थर्ड लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. सेकेंड लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे.

0: ओबीसी आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 170,000+ अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात एफएम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गोपाल मयेकर यांचं सुगम गीत. या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर। न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा। न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत। याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर। भरा फक्त 55,555 रुपये आणि घरे घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर। न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स। संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव। मोबाईल 75075767777। ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं सुगम गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, आज आपण अनुराधा पौडवाल यांनी गायलेली काही सुगम गीतं ऐकत आहोत. यानंतरचं सुगम गीत आहे यशवंत देव यांचं. संगीत आहे अनिल अरुण.

त्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मिश्र संगीत या कार्यक्रमात आत्ताच आपण आर्यन पराडकर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शोभा जोशी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं सुगम गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: क्रिसमस प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
1: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, यूएस पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसो मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या

धाराशिव केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे बंद रेशमाचे या नाटकातील ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं नाट्यपद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: निगाह ने ये कैसा ख्वाब देखा है।
1: मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जगजीत सिंग यांच्या आवाजातील ही गझल।

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत जनाबाई यांची भक्तिरचना किशोरी आमोणकर यांच्या स्वरात।

संत जनाबाई यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. किशोरी आमोणकर यांच्या स्वरात मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात वारा कांत यांचं सुगम गीत वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. आता वेळ झाली आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पाठलाग या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं, ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चिमनराव गुंड्याभाऊ या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

चोराच्या मनात चांदणे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं वंदना विटनकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतांजली, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गम्मत जम्मत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील या गीतासोबतच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर चाटला चौक सोलापूर.
2: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता पायजमा तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग देसी आणि त्यानंतर त्यांनी गायलेली ठुमरी आम्ही प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग देसी आणि त्यानंतर त्यांनी गायलेली ठुमरी भैरवी ऐकलीत. यासोबतच आजचा नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. श्रोतहो, प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सरफरोश या चित्रपटासाठी जगजीत सिंग यांनी गायलेलं निदाम फजली यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रंग या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं, नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं, समीर यांचं गीत ऐकलं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात साजन या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमात आत्ताच आपण तोफा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि एस पी बाल सुब्रमण्यम यांनी गायलेलं, बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं, इंदिवर यांचं गीत ऐकलं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात कच्चे धागे या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि हंसराज यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे नुसरत फतेअली खान यांनी.

कच्चे धागे या चित्रपटातील गीतासोबतच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बर, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअलमध्ये जसं आपण म्हणतो, फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतलं जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं.
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षानंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे, प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं.
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचेही नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं.
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो.
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
0: हो.
1: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे. आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
0: बरं.
1: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
0: बरं.
1: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
0: बरं.
1: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःच एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघही जण कमावते असतात, तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 times पेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
0: बरं,
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे, तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
0: बरं,
1: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25-30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5-30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात, तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे.

0: वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोअर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोअर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोअर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोअरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअर साठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक ईएमआय भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरताय, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारी गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची,
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार, एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे

0: नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तो एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणार फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो
1: बरं
0: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे, त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे, कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर.
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का. मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची. हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज, ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का,
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी इथे?
0: इथे बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते. तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दलमध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं.

0: तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीममध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांग,
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी, जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाहीये. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, त्या अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं.
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं, रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो. तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं.
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं. तेवढं सजग त्या व्यक्तीने
0: राहणं गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकताई, जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा, या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही.
0: नक्कीच.
1: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल.
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही. बरेचदा इतरही कारणं असतात, तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात.
0: अगदी
1: दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे,
0: हे
1: खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना तर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल

0: पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
1: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
0: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं, तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारण घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
0: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारण काय सांगता येतील?
0: त्याची कारण जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो, नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअरफॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअरफॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, की ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो, तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअरफॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे

0: हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळे शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोझोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही युज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा.
1: नक्की.
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून

0: निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवीत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरण्याची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सीरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, तर आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले आहेत, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड,
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं

0: म्हणजे एक सकाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल, त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच. श्रद्धा, तर एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना,
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता,
1: नॅचरल
0: मेहंदी, किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
1: शिरतो,
0: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं, आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगा?
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20-25 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट, ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच, तज्ञांकडून. कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित ओटीमध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: म्हणजे प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
0: हो,
1: प्रतिसाद.
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडा

0: फार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
0: रस लावणे,
1: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याच्या साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला. तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी. माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
0: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
1: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी. ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाईज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा, मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
0: सुंदर दिसतील. नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा महल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 1 वाजत आहेत. सुरुवातीला विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 बीड जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र आणि ठीक 3 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही संक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम.

0: परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जिता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्लस्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट

यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्यफेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो 1:40:32 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचा

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये

मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, मात्र इथं दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 27% मतदारांनी मतदान झालं, त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत, मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर संजय देशमुख संजय जाधव संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं.

0: मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: पेशेवर संगीत करियर की शुरुआत उन्होंने की जब वो 40 बरस की हो गई थी और अपने पति के साथ जब वो जालंधर गई तो वहाँ उन्होंने एक प्राचीन कला केंद्र में फिर से एक बार संगीत सीखने की शुरुआत की और उनकी बेटी ने उनके शिक्षक के तौर पर हारमोनियम बजाने की शुरुआत की.
2: हाँ, उनकी बेटी के शिक्षक से उन्होंने उन्हें सिखाया था बजाना, तो यहीं से उनके करियर की शुरुआत भी हुई. बाद में उन्होंने भजन, फिल्मी गीत, त्योहारों जैसे सार्वजनिक कार्यक्रमों में गाना शुरू किया. इसके बाद उनके पति सेवानिवृत्त हो गए और परिवार देहरादून में जाकर बस गया. बाद में उन्होंने 1996 में नजीबाबाद स्थित अखिल भारतीय रेडियो स्टेशन में काम करना शुरू किया. यानी वो रेडियो से भी जुड़ी हुई थी
1: और वो ए श्रेणी की कलाकार थी.
2: देखिए, मतलब जमीनी स्तर से उन्होंने अपना काम करना शुरू किया.
1: और साल 1996 की हम बात कर रहे हैं, तब वो पहली महिला प्रधान भी बन गई अपने क्षेत्र की. हाँ. और कुछ समय के बाद जब उनको लगा कि बचपन में अपनी माँ और गांव के अन्य बुजुर्गों से जो संगीत की अनूठी शैली की जो प्रतिभा उन्हें मिली है, जिसे जागर गायन कहा जाता है, तो उन्होंने महसूस किया कि लोग इसको गा ही नहीं रहे, इसे भूल रहे हैं और शास्त्रीय गीतों को खोज करने

श्रोत्यो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सायंकाळचे 5 वाजले आहेत. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट बादल.

वीर झारा या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. उदित नारायण यांच्या स्वरात, संगीत होतं संजीव कोहली यांचं. गीतगुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूयात तुम बिन या चित्रपटासाठी फैज अनवर यांचं गीत. संगीत आहे निखिल विनय यांचं आणि स्वर अनुराधा पोडवाल आणि उदित नारायण यांचा.

तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेलं मनोज मुदस्सीर यांचं गीत आपण ऐकलं, अतिफ अस्लम यांच्या स्वरात. चित्रपट होता लव यात्री. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लव आजकल या चित्रपटातील गीत.

लव आजकल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात नमस्ते लंडन या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी स्वरबद्ध केलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

नमस्ते लंडन या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलेच होते हो. याबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मांदी आळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका. आपला मित्र

0: अकबर बोबडे याच्यासह।
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेग विश्वाचा।
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची। मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर देताना दिसत आहेत। मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्त्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात। अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रोसोबत स्पेस कॉर्पोरेशनसाठी करार केला आहे। मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे। सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे। तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे। मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो। दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे। या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे। मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे। राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे। दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे। मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्समध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे। या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे। तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे। मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे। देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे। नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत। तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे। इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत। त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे। मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्त्वाची आहे। अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह। तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो। नमस्कार।

0: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा,
1: सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या,
0: मग चला घेऊया
1: मित्रांनो आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका, यात आपण ऐकूया मल्लखांब पटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी एक तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते. कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
2: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
3: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातल्या एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
2: कुठल्या सालची गोष्ट ही?
3: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
2: ओके.
3: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता. म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो. काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो. त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात. त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचा म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचे. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदान व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास, 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं. जेव्हा थोडंसं एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाही आहे जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिली ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे

0: काय काहीच्या काही कमाल करतात हे कसं हे शक्यच नाही, अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाही आहे, ही कुठली अशी गोष्ट नाही आहे की जी असाध्य आहे. ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचं मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाही आहे की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार षटकार हे विकेट या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांबमध्ये नाही आहे. मलखांबमध्ये एक इलेव्हन शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व्ह आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व्ह असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डरचे एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते.
1: अच्छा.
0: हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले, आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे

0: खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो. कारण स्पून फिडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते, जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं. पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत. आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ. आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिले. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली. आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटस आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटस आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत. तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात. फीस पण चांगली देतात तर तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचा संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काळ टिकूच शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा, त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलं आहे, चांगलं विरांग

0: यांचं पण केलंय आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युगवाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युगवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारती

च्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: द्वारा गुजरात के दाहेज बंदरगाह पर पहुंचने की उम्मीद है। उन्होंने बताया कि मंत्रालय ने अब तक 3,639 से अधिक भारतीय नाविकों की सुरक्षित स्वदेश वापसी की सराहना की है। पिछले 3 दिन में 47 नाविक वापस आए हैं। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने रविवार को होने वाली नीट यूजी पुनः परीक्षा की तैयारियों के आकलन के लिए आज उच्च स्तरीय समीक्षा बैठक की अध्यक्षता की। उन्होंने परीक्षा प्रक्रिया में ईमानदारी, पारदर्शिता और दक्षता के उच्च मानकों को बनाए रखने पर बल दिया। उपराष्ट्रपति और दिल्ली विश्वविद्यालय के कुलपति सीपी राधाकृष्णन ने नशा मुक्त परिसर अभियान के अंतर्गत दिल्ली विश्वविद्यालय की महत्वपूर्ण प्रगति की सराहना की है। विश्वविद्यालय के 53,000 से अधिक छात्रों ने देश को नशा मुक्त बनाने की प्रतिज्ञा ली है। बॉम्बे शेयर बाजार का संवेदी सूचकांक में आज लगातार 5वें दिन बढ़त के साथ बंद हुए। सेंसेक्स 254 अंक बढ़कर 77,410 पर और निफ्टी 82 अंक बढ़कर 24,168 पर दर्ज हुआ। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.3 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळची 6:05 झाली आहेत। श्रोतेहो, आता ऐकूयात आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर 6:10 मिश्र संगीत, 6:30 स्वयंसिद्ध या कार्यक्रमात घर सांभाळत यशाचा प्रवास याविषयी सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत आपण ऐकू शकाल। वृत्तविशेष सायंकाळी 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम सायंकाळी 7:30 यामध्ये बदलतं हवामान, चारा व्यवस्थापन आणि निंबोळी अर्काचं महत्त्व याविषयी संवादिका, सहभाग आहे पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पाटेकर यांचा। सोबतच आरोग्य बळीराजाचं यामध्ये योग आणि त्याचे फायदे याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ आहेत डॉक्टर NB स्वामी आणि त्यानंतर हवामान अंदाज। रात्री 7:15 लोकरंग या कार्यक्रमात सेवालाल नगर अंबेजवळगे तांडा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीतं आपण ऐकू शकाल। रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि रात्री 10:00 हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आणि रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूयात उद्या शुक्रवार दिनांक 19 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी। उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50। 6:05 मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम। 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। कृषीवाणी या शेतीविषयक लघु कार्यक्रमात परसबाग लागवड याविषयी माहितीचा भाग पहिला, संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं। 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर। हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 6:55 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर NB स्वामी, स्वास्थ्य वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती भाग पहिला। सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार, स्वास्थ्य वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती भाग पहिला। निर्मिती सहाय्य आहे कांचन पाचकुडवे यांचं। 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम। 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:21 को मनाने व जाने वाले विश्व संगीत दिवस च्या औचित्यानं संवादिका, सहभाग आहे मंजुषा पंडित आणि शिवलीला शिवपूजे यांचं। गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30। 11:00 कव्वाली, 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट

गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 6:10 मैफिले गझल. 6:30 नाचू कीर्तनाची रंगी या कार्यक्रमात श्रम प्रतिष्ठा याविषयी किसन महाराज गंगावणे यांचं कीर्तन आपण ऐकू शकाल. वृत्तविषयी 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. घर शिवार हा शेतीविषयी कार्यक्रम 7:30. 7:15 लोकरंग या कार्यक्रमात रघुनाथ मेसा लोंढे यांनी सहकार्याने गायलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम. 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्ततेनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राच्या कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत, अजित कडकडे यांच्या स्वरात, संगीत आहे नंदू होणप यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा.

रानकवी नाधो महाणोर यांची गीतरचना आपण ऐकली. तर रवींद्र साठे यांच्या स्वरात संगीत होतं अभिराम मोडक यांचं. मिश्र संगीत कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूयात मीरा मधुरा या नाटकातील रामदास कामत यांनी स्वरबद्ध केलेलं नाट्यपद. संगीत आहे जितेंद्र अभिषेकी यांचं.

मीरा मधुरा या नाटकातील कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

30 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात घर सांभाळत यशाचा प्रवास. यामध्ये सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात तुमच्या सोबत आहे तुम्हा सर्वांची मैत्रीण मी शीतल कुलकर्णी. मैत्रिणींनो, कोणतीही स्त्री पहिल्यांदा एक मुलगी असते. माहेरच्या अंगणामध्ये ती अगदी मनमोकळेपणानं हसत खेळत तिचं आयुष्य व्यतीत करत असते आणि मग होतं तिचं लग्न. आणि लग्न झाल्यानंतर या माहेरमध्ये मिळालेल्या संस्काराचं बीजारोपण ती तिच्या सासरमध्ये करत असते आणि मग स्वतःला सिद्ध करत असते. अशीच आपली एक मैत्रीण जिने प्रत्येक मिनिटाचा हिशोब चांगलं काहीतरी करण्यामध्ये दिलेला आहे आणि अशाच एका मैत्रिणीशी आज आपण बातचीत करणार आहोत. चला तर मग बोलूयात या आपल्या सखीशी. ओलांडला तिनं उंबरठा, घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी.
2: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम
0: स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी
1: सायंकाळी ठीक 6:30
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
0: तुमच्याविषयी आणि तुमच्या कुटुंबाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल.
3: धन्यवाद. सगळ्यात अगोदर की आकाशवाणीला माझी दखल घ्यावी वाटली याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते. मी सुनीता गुंजाळ कवडे. मला आनंद वाटतो मी माहेरचं आणि सासरचं दोन्ही आडनाव लावते, गुंजाळ आणि कवडे. माहेरची पार्श्वभूमी म्हणाल तर मी अगदी याच जिल्ह्यामधील आहे, धाराशिव जिल्ह्यामधीलच आहे. कळंब हे माझं माहेर आहे. अगदी डिग्री पर्यंत तिथे माझं शिक्षण झालं. त्यानंतर विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिक्षण झालं आणि त्यानंतर कर्मभूमी म्हणून धाराशिवच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी जॉब करते.
0: अच्छा, काय करता जॉब करता?
3: मी लायब्ररियन आहे.
0: अरे वा, म्हणजे पुस्तकांच्या वर्गामध्ये तुम्ही दिवसभर असता.
3: आवड आहे म्हणूनच मी ते क्षेत्र निवडलेलं आहे. बेसिकली माझी बीएससी डिग्री असल्यानंतर म्हणजे घरच्यांना किंवा बाहेरच्यांना असं वाटत होतं की मी एमएससी करावं, पण मला पुस्तकांची आवड ही अगदी लहानपणापासूनच होती. त्यामुळे मी वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आणि मी सध्या लायब्ररियन म्हणून माझं करिअर करते.
0: तुमच्याशी या मुलाखतीच्या अगोदर बातचीत करत असताना माझ्या लक्षात असं आलं की तुमचं रांगोळीवर जरा जास्त प्रेम आहे, त्याविषयी काय सांगाल?
3: नाही, रांगोळीच नाही तर असं म्हणाल तर मला लहानपणापासून अनेक छंद आहेत. त्याला कारणही असं आहे की माझे आई आणि वडील जे होते त्यांनी त्या पद्धतीने मला संस्कार केलेले आहेत. चित्रकला ही माझ्या मूळ घरामध्ये, म्हणजे वडील माझे उत्तम चित्रकार आहेत, त्यांची काही चित्र परदेशामध्ये सुद्धा आहेत, त्यांच्या मित्रांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, माझ्या घरामध्ये पण काही चित्र आहेत. आणि मला असं वाटतं की आमच्या चारही भावंडामध्ये तो गुण आलेला आहे. त्याच्यामुळे रांगोळी मीच नाही तर माझी सगळीच भावंड, तीन बहिणी आणि एक भाऊ उत्तम चित्रकार आहेत, अगदी वडिलांसारखेच. त्यामुळे रांगोळी हा छंद म्हणून मी त्याला परत जोपासण्याचं थोडं काम केलं.
0: तुमचं फील्ड तर खूप वेगळं आहे, चित्रकलेच्या पेक्षा वेगळं फील्ड आहे, तर मग याचा उपयोग तुम्ही कसा करता?
3: निश्चितपणे, कारण माझं फील्डच असं आहे की मी लायब्ररियन असल्यामुळे पुस्तकांचा आणि माझा संबंध येतो. मी आताच सांगितलं की माझी मूळ आवड वाचन आहे. वाचन आहे आणि रांगोळीकडे मी छंद म्हणून बघते. कारण एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला काही ना काही दुःख असतं आणि ज्या स्त्रीला छंद असेल ना, तर जिला छंद आहे तिला कुठलंच दुःख असू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणून कुठला तरी एक छंद जोपासला पाहिजे आणि मूळ रांगोळी ही माझी आवड आहे. आणि सोशल मीडियाच्या काळामुळे आता कसं झालं की मी छोटी रांगोळी दारात काढली तरी मी स्टेटसवर ठेवायची आणि गंमत अशी की मला इतक्या लाईक्स यायच्या आणि अनेकांनी इच्छा बोलून दाखवली की तुमची रांगोळी खूप आवडते खूप आवडते. आणि मला असं वाटतं कोणी आपलं कौतुक करतंय म्हटलं की आपोआप तीच प्रेरणा बनते आणि मग मला आणखीन छान रांगोळी काढावं असं वाटत गेलं.
0: नक्की खरंच आहे, माणूस हा कौतुकप्रिय प्राणी आहे असं म्हटलं तरी वगळ ठरणार नाही. तर सकाळची सुरुवातच एक सुंदर अशा देखण्या रांगोळीनी तुमची काय किंवा स्टेटसवर पाहणाऱ्या आमच्या मैत्रिणीची काय झाली तर दिवस खूप चांगला जात असेल.
3: नक्की.
0: तुम्हाला मुलं आणि मुली किती?
3: मला दोन मुलं आहेत. दोन्ही मुले माझी आता महाविद्यालय स्तरावरची. मोठ्याचं अभियांत्रिकी इंजिनिअरिंग डिग्री कम्प्लीट केली, काही कोर्सेस करतोय तो सध्या. आणि छोट्या

0: त्यांना पण नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी त्याची पण पूर्ण होते
1: अच्छा
0: आणि दोन्ही मुलं हुशार आहेत माझी.
1: बर, प्रत्येक पालक असं म्हणत असतात की माझी मुलं हुशारच आहेत,
0: नव्हते.
1: आणि तुमचं तर हे कृतीने सिद्ध झालंय.
0: येस येस.
1: तर मग आता काही पालक असे असतात की 10वी आणि 12वीची मुलं आहेत त्यांची, तर त्यांच्यावर अभ्यासाचे संस्कार करत असताना कसं करावे?
0: पहिल्यापासून दोन्ही मुलांना अगदी त्यांच्या कलेनं घेतलेलं आहे. अभ्यासाचे संस्कार म्हणाल तर मी कधीच त्यांच्यावर दडपण आणलं होतं आणि मला सांगायला इतका आनंद वाटतो की जे करिअर आहे, अगदी माझी दोन्ही मुलं शाळेची टॉपर आहेत. मोठाही मुलगा अगदी पहिल्या 2 मध्ये होता, छोटाही मुलगा अगदी टॉपर आहे आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की त्याला इतका इतके चांगले मार्क होते, शाहू कॉलेजच्या पहिल्या लिस्टमध्ये होता, हा डॉक्टर बनेल असं प्रत्येकाला वाटत होतं. पण जे करिअर निवडायचे ते माझ्या मुलांनी निवडलेले आणि त्यांना पूर्ण आम्ही घरामधून पण फ्रीडम दिलेले जे करायचं ते त्यासाठी.
1: म्हणजे पालकांनी काय करावं?
0: पालकांनी मला असं वाटतं की आता इतक्या खरं म्हणजे मुलांपेक्षा पालकांच्या जास्त अपेक्षा आहेत आणि प्रत्येकच मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर नाही बनू शकत, तर आपण समाजामध्ये बघितले तर अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये उत्तम करिअर करू शकतात. फक्त ते पालकांनी मुलांचा कल काय आहे ते ओळखायला पाहिजे.
1: माझ्या मताप्रमाणे काय करायचं म्हणण्यापेक्षा तुला काय बनायचं हे
0: येस.
1: फार
0: हा
1: महत्वाचं
0: अगदी
1: आहे.
0: अगदी अगदीच.
1: आता काही महिला सर्व्हिस करतात आणि घर पण सांभाळतात, पण आता हे करत असताना घराची स्वच्छता कशी ठेवावी?
0: नक्की खरं तारेवरची कसरत आहे गृहिणी आणि हे म्हणाल तर, पण मला असं वाटतं की ज्या काही जॉब करणाऱ्या गृहिणी आहेत त्या घर सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने कलात्मक पद्धतीने सजवतात. कधी कमी वेळ मिळत असेल त्यांना नक्की, कारण त्यांचा जॉब पण आहे, पण मला वाटतं सगळ्यात अगोदर गृहिणींनी तिच्या घराला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यानंतर तिचा जॉब तर आहेच आहे, घर सुद्धा स्वच्छच ठेवलं पाहिजे,
1: बरोबर.
0: कारण घराच्या स्वच्छतेवर तुमच्या कुटुंबाचं आरोग्य अवलंबून आहे आणि याच्यासाठी घरातल्या माणसांचा पण सहकार्य तितकंच आवश्यक आहे.
1: अगदी बरोबर
0: जेव्हा
1: आहे.
0: एखादी गृहिणी सर्व्हिस करते तेव्हा तिला घरातल्या कुटुंबातील व्यक्तींनी पण तिला सपोर्ट करणं खूप
1: सहकार्य
0: गरजेचं
1: करायला
0: असतं,
1: हवं.
0: सहकार्य करणं.
1: तर मग छोट्या छोट्या टिप्स अशा आहेत का की घर सांभाळताना नेमकं काय करावं?
0: नक्की, कारण दुसऱ्या दिवसाचं नियोजन अगदी 9 सव्वा 9 ला मला रोज घरातून बाहेर पडावं लागतं, तर दुसऱ्या दिवसाचं नियोजन आदल्या रात्रीच माझं पूर्ण असतं. म्हणजे उठल्यानंतर असं कुठलंच गोंधळ नको व्हायला, कारण आपल्याला कामाला सहकार्य करण्यासाठी जरी महिला असतील तर पूर्णपणे त्यांच्यावर आपण डिपेंड नाही राहू शकत. तर दुसऱ्या दिवशी घरामधल्या कुठल्या कुटुंबाला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याची तयारी आदल्या दिवशी जर केली तर नक्कीच मला असं वाटतं की वेळ पण वाचतो आणि कुटुंबाच्या गरजा पण पूर्ण होतात.
1: नक्कीच. मुलाखती अगोदर जेव्हा बोललो तेव्हा मला हे पण जाणवलं की तुमच्या मैत्रिणी खूप आहेत, तर या मैत्रिणी निर्माण करण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी नेमकं काय
0: मला असं
1: करावं?
0: वाटतं की मी खरं खूप सुदैवी आहे, खूप छान मैत्रिणी आहेत. अगदी मला एक अनुभव पण शेअर आता करावा असं वाटतो या निमित्ताने. कोरोनाचा काळ आपण सगळ्यांनी पाहिला आणि कोणीच कोणाशी बोलत नव्हतं, पण काही माझ्या मैत्रिणीच अशा होत्या की आम्ही 10 10 दिवस मी आणि माझे मिस्टर ऍडमिट असताना आर्थिक पण तेव्हा प्रत्येकाला बिल वगैरे भरपूर आलं होतं, पण माझ्या मैत्रिणी अशा होत्या की अगदी माझ्या टिफिन सहित हॉस्पिटल बिलासहित प्रत्येक दिवशी चौकशी करत होत्या. म्हणजे मैत्री फक्त अशी नकोय की तुमच्या गप्पांमध्ये, जी मैत्रीण आपल्याला अगदी वेळेत गरज पडेल तेव्हा येते तिला खरी मैत्री म्हणा. आणि खूप लक्की आहे की मला अशा खूप छान मैत्रिणी आहेत आणि मला वाटतं मैत्री टिकवण्यासाठी एकच आहे, आपण त्यांच्या गरजेला आपण उभं राहिलं पाहिजे.
1: ते महत्वाचं आहे. सुखाच्या वेळेस सगळेच उभे राहतात, पण जेव्हा तिच्यावर कठीण प्रसंग असेल त्यावेळेस तिच्या पाठीमागं नव्हे सोबत उभं राहायला
0: नक्की
1: हवं.
0: नक्कीच.
1: सुनीताताई, तुम्ही काय, मी काय, किंवा आपल्या मैत्रिणी काय, होतं असं की समोरच्या माणसाने बोललेला शब्द म्हणा किंवा गोष्ट म्हणा ती आपण पटकन मनाला लावून घेतो
0: नक्की नक्की
1: आणि त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या 8 दिवस 10 दिवस महिनाभर तीच गोष्ट आपल्या मनामध्ये
0: नक्की
1: घोळते.
0: नक्की.
1: तर मग यावेळेस काय करायला हवं?
0: खरं तर खूप छान प्रश्न विचारला, कारण मी बऱ्याच वेळा व्याख्यान पण देते आणि मी मैत्रिणींना नेहमी एक सल्ला देत असते की समाजामध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा गृहिणींना आज पण थोडंसं दुय्यम दर्जा दिला जातो आणि तिच्या गरजा ह्या लवकर म्हणजे लक्षात घेतल्या जात नाही. तर मला असं वाटतं की एक छंद प्रत्येक गृहिणीने एक छंद जोपासला पाहिजे आणि एकदा छंदामध्ये ती रमली ना तिला जगाच्या दुःखापासून ती दूर राहते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक गृहिणी ज्या असतात त्यांना जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे त्याचं त्या दुःख करत बसतात.
1: बरोबर,
0: तर मी
1: अगदी.
0: मैत्रिणींना नेहमी म्हणते की एक छंद लावून घ्या तुम्ही, एक छंद लागला ना कुठलाही असो, जसं की मला रांगोळीचा छंद आहे आणि मला तर वाटतं माझ्या आयुष्याचं एक मी गणित ठरवून टाकले, विश्रांती म्हणजेच वर्क इन चेंज हीच माझी विश्रांती. कारण मला कधी कंटाळा आला कामाचा मी रांगोळी काढते, रांगोळीचा कंटाळा आला वाचत बसते, वाचायचा कंटाळा आला तर मी लिहायला बसते, मग त्याच्यामधून साहित्याची निर्मिती होते आणि तो आपला छंदही जोपासला जातो.
1: अगदी खरंच आहे. आपल्याकडं काही कामच नसेल तर मग काहीतरी आठवतं,
0: हो नक्की नक्की
1: आणि त्यातल्या
0: नक्की
1: त्यात त्या वेळेला मात्र जे वाईट आहे तेच आठवायला
0: नक्की
1: लागतं.
0: नक्की.
1: तुम्ही म्हणताय तसं, कामातला बदल हीच विश्रांती.
0: नक्की नक्की.
1: त्यामुळं कामं बदलायची आणि

0: आपला आहे तो वेळ गुंतवून टाकायचा. तुम्ही आता तुमच्या लेखनाबद्दल बोललात, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: मी अगोदरच सांगितलं, कारण वाचन आणि लेखन हा माझा अगदी सुरुवातीपासूनचा छंद आहे. अगदी वयाच्या 7वी 8वीत असतानापासून मी लिहिते, आणि हा छंद मी जोपासता जोपासता माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडं कथा ही जेव्हा मी सांगायची तेव्हा श्रोत्रांचा मला उत्तम प्रतिसाद मिळायचा, आणि लक्षात आलं की आपण बाकी क्षेत्रापेक्षा कथा आपण उत्तम पद्धतीने लिहू शकतो. तर अशा पद्धतीने माझा खोपा हा एक कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे गेल्या 2-3 वर्षाखाली. आणि मला कथाकथन पण करताना अनेक ठिकाणी अगदी अखिल भारतीय साहित्य संमेलनापर्यंत माझी गझल किंवा कथा गेलेली आहे. आणि खरं म्हणजे जोपासलेल्या छंदामधूनच मला मिळालेलं ते एक फळ आहे.
0: हे खूप महत्वाचं आहे. आणि सुरुवातीला आपण फळाची अपेक्षा न करता
1: नक्की
0: जर काम केलं तर नक्की त्याला कौतुकास पात्र ठरतं ते काम. तुमची नोकरीच अशी आहे की पुस्तकाशी निगडीत आहे,
1: हो नक्की.
0: तर पुस्तकाचा महिलांनी कसा उपयोग करून घ्यावा?
1: मला असं वाटतं की वाचन किंवा पुस्तक हा सगळ्यात आपल्या जवळचा मित्र असू शकतो, कारण बऱ्याच वेळा एखादी मैत्रीण सुद्धा आपल्यापासून दूर जाऊ शकते.
0: बरोबर.
1: पण वाचनाची एकदा सवय जर लागली तर जे वाचतो तोच लिहितो आणि जो लिहितो तोच बोलतो. त्याच्यामुळे वाचनामध्ये महिलांनी वाचनाची श्रीमंती आपल्याकडे असली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण असं करतो की साधं वर्तमानपत्र सुद्धा अनेकांच्या घरामध्ये येत नाही. तुम्हाला एका साडीला पण जितके पैसे लागत नाही इतक्या अल्पदरात 250-300 रुपयामध्ये एक वर्तमानपत्र येतं. आणि मला वाटतं ज्ञानाचा खजिना वर्तमानपत्रामधून आपल्याला मिळतो. तर वाचनाची सवय महिलांनी लावून घेतली पाहिजे स्वतःला. आणि मला महिलांसाठी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला काम नाही असं आपण म्हणतो आणि काम नसेल की 3-4 महिला एकत्र येतात आणि एकत्र आल्या की नक्कीच त्या एखाद्या चांगल्या गोष्टीवर कधीच गप्पा मारत नाहीत. तर निगेटिव्ह म्हणजे आपला पॉझिटिव्ह वेळ त्या निगेटिव्ह गोष्टीवर खर्च करतात. तर हे थोडंसं महिलांनी कमी केलं, एखादा छंद जोपासा किंवा काहीतरी पॉझिटिव्ह. मी निगेटिव्ह गोष्टीवर चर्चाच करणार नाही असं जर ठरवून घेतलं ना तर मला असं वाटतं की त्या आजारी सुद्धा पडणार नाहीत. कारण बऱ्याच वेळा आपण जो विचार करतो तोच आपला विचार शरीरावर परिणाम करतो असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. आणि ज्या पॉझिटिव्ह विचार करतात त्या नक्की आजारी पण पडत नाही.
0: हे फार महत्वाचं आहे की ती गोष्ट आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा यायला लागते.
1: नक्की नक्की.
0: त्यामुळे चांगलं जर असेल तर त्या लहरी आपल्या शरीराच्या भोवती तयार होतात.
1: वैद्यकीय शास्त्राने अगदी सिद्ध केलेलं आहे ते.
0: अगदी खरंच आहे. सुनीताताई, महिलांनी आपलं कुटुंब सांभाळत असताना नेमकं काय करायला हवं, कसं वागायला हवं?
1: कुटुंबामध्ये म्हणजे वेगवेगळे जनरेशन आपण एकत्र राहत असतो. अगदी ज्येष्ठ आले आपल्यापेक्षा ज्येष्ठ म्हणजे आई वडील सासू सासरे असतील, त्यानंतर आपली पिढी आली आणि त्यानंतर आपली मुलं. प्रत्येक जनरेशनमध्ये आपण किती जरी म्हणालो की मी पुढे असं नाही वागणार, मला जो त्रास मागे झालेला आहे, पण असं कधीच होणार नाही. कारण जनरेशन गॅप हा कायमस्वरूपी आपल्यामध्ये असणारच आहे. तर मला असं वाटतं की आता जेव्हा पुढच्या पिढीकडे मी बघते, माझी मुलं आता तरुण मुलं आहेत, त्यांच्या विचारामध्ये आणि माझ्या विचारामध्ये पण तफावत आहे. अगदी माझ्या मागच्या जनरेशनकडे गेले, माझ्या सासूबाई असतील, मी आमच्या विचारामध्ये पण फरक
0: बदलतच राहणार.
1: हा, तर ते कुठेतरी आपण स्वतःला बदललं पाहिजे. स्वतःला बदललं इन द सेन्स की या पद्धतीने आपण की काही त्यांचे विचार आहेत ते काय ऍक्सेप्ट आपल्याला जरी नाही झाले तर काही वेळा आपण शांत बसून ते काय करतात त्याच्याकडे फक्त तटस्थपणे पाहण्याची भूमिका घ्यायची. कधी कधी आता मुलांकडे तटस्थपणे पाहता नाही येणार आपलं, एकदा दोनदा समजून सांगायचं, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण ऍक्सेप्ट केल्याच पाहिजेत.
0: म्हणजे कुटुंब सांभाळताना ही खूप महत्वाची भूमिका असते की जास्त बोलण्यापेक्षा शांत राहणं हे फार महत्वाचं असतं. कारण आपण सारखंच बोलत राहिलो तर त्याचा परिणाम निगेटिव्ह होऊ शकतो. आणि आपले मुलं सुद्धा जी करणार आहेत ती गोष्ट सुद्धा सारखंच सांगतायत म्हणल्यानंतर नाही करायची असं पण होऊ शकतं.
1: आमच्या कुटुंबामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की माझी दोन मुलं, मी आणि माझे मिस्टर, आमच्या चौघामध्ये पण मैत्रीचं वातावरण आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे एखाद्या मैत्रिणीविषयी जरी माझ्या मुलाला सांगायचं असेल तर तो बिनधास्तपणे आई म्हणून माझ्याशी तो प्रत्येक गोष्ट शेअर करतो. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात सगळ्यात आवडलेली गोष्ट मला ती आहे की माझी मुलं माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवत नाही.
0: हे फार महत्वाचं आहे. पण आता मग त्याच्यासाठी एका आईने काय करायला?
1: त्याच्याशी अगदी मैत्रीपूर्ण नातं, काही वेळा माझी मुलं पण चुकली असतील तर मी खूप शांतपणे बसून त्यांच्याकडनं ऐकून घेते आणि त्यांना एक मैत्रीण म्हणून सल्ला देण्याचा प्रयत्न करते. मग मुलांमध्ये एक विश्वास निर्माण केलेला आहे की आपली आई आपल्याला रागवत नाही, म्हणजे चुका मुलं पण करत नाहीत असं नाही, पण त्यांच्या त्यावेळी मला मैत्रिणीच्या भूमिकेमध्ये जावं लागतं. कधी चुकले तर आई होऊन पण रागवावं लागतं, पण खूप रागवून पण मुलांना जमत नाही की त्याच्यामध्ये दोष काय आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो.
0: आपण जर एखादी चूक त्यांची ऐकली आणि त्यावेळेस जर आपण खूपच रागवलो, जोरजोरात बोललो त्यांच्याशी, तर तिथून पुढे ते आपल्याला चुका सांगतायत कशाला?
1: नाही नाही नक्की. कारण त्यांचा पण अनुभव वेगळा असतो आणि आपण आई म्हणून आपल्याला थोडासा

0: घेतलेला अनुभव त्या दोन्ही गोष्टीची सांगड घातली ना तर मुलांना रागून अजिबात चालत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
1: अगदी खरं आहे.
0: म्हणजे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी पण मला असं विचारलं की तुला राग कसा काय येत नाही, हा मला बऱ्याचशा मैत्रिणी प्रश्न विचारतात. आणि मला स्वतःला सुद्धा तो सगळ्यात मला आवडता गुण आहे माझा, की प्रत्येक किंवा एखादी चुकलेली गोष्ट असेल तर मी पटकन रिॲक्ट होत नाही, माझ्या मुलांना सुद्धा पटकन रिॲक्ट होत नाही. मी अगोदर त्यांना समजून सांगण्याचा, शांतपणे बसण्याचा सांगण्याचा प्रयत्न करते. कधी कधी तर अशा पण घटना आमच्याकडे घडलेल्या आहेत की माझा आत्ता मोठा मुलगा जो आहे त्यांना एकदा राग आला होता, इतका राग आला होता छोट्याशा गोष्टीमुळे की माझ्या दारामध्ये 100 एक कुंडे असतील, गार्डन आहे, आणि रागामध्ये त्याने 5-25 कुंडे फोडले होते. म्हणजे माझ्या आसपास राहणारे किंवा घरातल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की आता खूप महाभारत त्यांच्या घरामध्ये घडेल. पण मी माझ्या मुलाला एका शब्दानेही रागवले नाही, तो तू कुंडे का फोडले त्याच्या पाठीमागचं कारण समजून घेतलं. म्हणजे मुलाला सुद्धा आश्चर्य वाटलं की आई आपल्याला रागवली नाही, आणि त्याच्यानंतर मग तशा चुका मुलानं कधीच केल्या नाहीत. म्हणजे थोडंसं नुकसान जरी झालं तरी मी ते सुद्धा शांत पद्धतीने मुलांकडनं घेतलेलं.
1: म्हणजे राग कसं आहे, राग कुठंतरी व्यक्त झाला पाहिजे. एक गोष्ट मी परवा वाचली की जे बाबा आहेत तर त्यांना जेव्हा राग येत होता किंवा मुलांबद्दल काहीतरी वाटत होतं तेव्हा ते घरातला एक खेळा घ्यायचे आणि भिंतीवर ठोकायचे, त्याच्यातून त्यांचा राग बाहेर पडत होता. म्हणजे राग बाहेर तरी पडला पाहिजे.
0: मी स्वतः लेखन करते त्याच्यामुळं मी त्याच्यावर परत गोष्ट तयार केली. आणि बाकी पण बऱ्याच पालकांनी मला चांगल्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या की छे म्हणे आमच्याकडनं असं शक्यच झालं नसतं. माध्यम आहे ना माझ्याकडे, मी लिहून काढते ते आणि बाकी माध्यमावर ते टाकते की माझ्या मुलांना असं केलं होतं, असं चुकलं होतं, त्याच्यानंतर मी काय रिॲक्शन केली. म्हणजे माझ्या जे काय डोक्यामध्ये होतं ते निघालं ना, फक्त माध्यम वेगळं आहे माझं. रागाला प्रतिकार रागानं कधीच केला नाही मी. नुकसान कसं, थोडंफार नुकसान होतं नाही असं नाही, पण ते तितकं मुलांसाठी सहन करावंच लागतं.
1: राग प्रत्येकालाच येत असतो, पण त्यावेळेस तो राग गिळणं आणि शांत राहणं हे खूप मोठी कला आहे आणि ती प्रत्येक आईकडे असायला हवी असं मला वाटतं.
0: आणि मला तरी असं वाटतं की त्या रागापेक्षा सुद्धा मुलं आपली महत्वाची आहेत, त्यामुळे मी कधीच मला दोन्ही मुलांना, आणि त्याचा तुम्ही बघताय कारण माझी दोन्ही मुलं आता एकदम कॉलेज टॉपर म्हटलं तरी हरकत नाही.
1: आता बोलता बोलता तुम्ही तुमच्या परसबागेविषयी बोललात, म्हणजे कुंड्याविषयी बोललात, तर त्याची जोपासना कशी करते?
0: हे पण मला खरं म्हणजे खूप आवडता छंद आहे. स्टेटसमुळे किंवा सोशल मीडियामुळे अनेकांपर्यंत माझी बाग पोहोचलेली आहे. अनेकांना असं वाटतं की ताई तुमचं घर बघायचंय. घर असं विशेष वेगळं काही नाहीये, पण किमान 100 कुंडे माझ्या अंगणामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर तुमचं कसं आहे त्यापेक्षा त्या घरामध्ये कसा फील येतो. मी सकाळी जेव्हा उठते, उठल्यानंतर बाहेर येते, अनेक पक्षी माझ्या बागेमध्ये येतात, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नजरेला जे एक सौंदर्य किंवा सकाळी सकाळी जो प्रसन्नपणा येतो तो नक्की त्याच्यामुळे येतो. आता तुम्ही जोपासना म्हणाल तर आवड असेल तर फारसं वेळ द्यावा लागत नाही. 100 कुंड्यांना एकाच दिवशी पाणी घालावं असं बिलकुल नाही. मला जेवढा शक्य होईल सकाळी उठल्यानंतर त्यामधले काड्या काढणे, पिवळी पानं काढणे, व्यायामाचाच एक प्रकार आहे म्हणा किंवा फ्रेशनेसचा तो एक प्रकार आहे. आणि त्यामुळे घर माझ्या घराकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन किंवा घरामध्ये राहणाऱ्यांचा दृष्टिकोन जी प्रसन्नता लाभते ते मला वाटतं कुठल्याच बागे पर्यटन स्थळामध्ये गेल्यानंतर पण मिळणार नाही, इतका सुख मला स्वतः माझ्या घरामध्येच मिळते.
1: अगदी खरंच आहे. आपणच लावलेलं झाड, त्याला एखादं फूल आलं किंवा एखादं फळ किंवा भाजी आली तर तो आनंद जगात कुठंही मिळणार नाही. आणि आपल्याच घरातल्या एखादा दोडका म्हणा किंवा टोमॅटो म्हणा, ते काढलं आणि त्याची भाजी केली तर ती चव जरा वेगळीच लागते. काय अनुभव आहे तुमचा?
0: कारण कसं आहे, एखादी आता नारळाचं झाड आहे, नारळाला माझ्या अनेक नारळ आलेत. एखादं वांग्याचं झाड येते, त्या वांग्याच्या झाडाला 4 वांगी आलेली असतील. मार्केटमध्ये भले 5-10 रुपयाला ते वांगी मिळत असतील, पण त्या 4 वांग्यांना इतकी किंमत असती, त्या भाजीला इतकी चव असती, ती शब्दात सांगताच येणार नाही. तो आनंद सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामधून मिळणारा जो आनंद आहे तो कुठल्याच पर्यटनामध्ये किंवा कुठल्याच पैशामध्ये विकत घेता येत नाही.
1: तर पावसाळा आता सुरू होईल काही दिवसातच, तर आपल्या मैत्रिणीला काय सांगेल की कशी त्यांनी बागेला सुरुवात करावी, तयारी कशी करावी?
0: बागेला तयारी म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच थोडे मला असं वाटतं की अगदी तुम्हाला छोटं तुमचं घर असेल 10x10 सुद्धा 1-2 रूम असू द्या, पण बाग करायची आवड असेल तर 3-4 कुंडे आपण जोपासू शकतो. त्याच्यामध्ये अनेक फुलांची झाडं, प्रत्येक झाड नर्सरीमधून विकत आणावंच असं नाही, काही रोपं आपल्याला मिळू शकतात. गुलाबाच्या काड्या आहेत, जाई जुई मोगरा निशिगंध याची रोपं असतील, किंवा मला वाटतं परसबाग म्हणून सुद्धा आपल्या घरी लागणारा कढीपत्ता, जो माझ्या घरामध्ये पण 3-4 झाड कढीपत्त्याचे आहेत, लिंबाचं झाड आहे माझ्याकडं. म्हणजे घरगुती लागणाऱ्या भाज्या पण कधी कधी अधूनमधून भाज्या पण मी घेते आणि याच्यामधून मिळणारा जो आनंद आहे, बाकी पैशामध्ये तुम्ही याची किंमत करू नका, तो मिळणारा जो आनंद आहे तो तुम्हाला अवर्णनीय असा आनंद आहे.
1: अगदी खरं तर आताच तुम्ही सांगितलं की सकाळी उठून

0: नस लावलेल्या या झाडाकडे पाहिलं किंवा थोडंसं पाणी घातलं तर दिवसभर पुरणारा आनंद या एका कृतीने आपल्याला मिळू शकतो. आतापर्यंत आपण गप्पा मारतो आहोत, तुम्ही अगदी ओघवत्या शैलीमध्ये बोलता आहात आणि बोलता बोलता तुम्ही तुमच्या रांगोळीच्या छंदाविषयी सांगितलं, त्याचबरोबर बागकामाविषयी पण सांगितलं आणि असं पण सांगितलं की मी लिहिते पण. पण हे लिहित असताना सुचणं फार महत्वाचं असतं, तर हे सुचतं कसं?
1: हे खूप गंमत आहे खरं. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना पण किंवा आता कॉलेजमध्ये आहे विद्यार्थ्याशी माझा नेहमी संपर्क येतो, मैत्रिणींशी नेहमी संपर्क येतो आणि समाजामध्ये वावरत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण आपलं कुटुंब याच्या परिघाबाहेर आपण बघतच नाही. आणि मला एक लहानपणापासून सवय आहे की भले माझी ओळख नसेल, समाजाकडे एक माणसं वाचण्याचा एक छंद आहे मला. की म्हणजे मी बसमध्ये बसलेली असेल तर कुठली व्यक्ती काय करते, कंडक्टर काय करतो,
0: निरीक्षण.
1: मग कधी कधी निरीक्षण मला फार आवडतं की दोन महिला जर असतील, अनोळखी असतील, तर त्यांची नेमकी चर्चा काय चालू असते, किंवा भाजीचा बाजार असेल त्या बाजारामध्ये नेमकं काय चालू असते. आणि माझ्या नंतर लक्षात आलं असं की हे निरीक्षणामधूनच एक कथाबीज सापडतं आपल्याला. कथा म्हणजे तरी नक्की काय असतं? माझा नुकताच कथासंग्रह जो प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये 21 कथांचा समावेश आहे आणि 21 च्या 21 कथा त्याचं कथाबीज मला समाजामधून मिळालेले. माझ्या बहिणी मला बऱ्याच वेळा चिडवतात, मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा मला गाडीमधून कळंबमध्ये फिरायला अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की चालत चालत आपण फिरलो तर लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. एखादं पात्र असतं, एखादं कॅरेक्टर असतं, जसे की माझ्या गल्लीमधल्या अनेक बायका आहेत, एका एका बाईवर मी एक एक कथा लिहू शकते. म्हणजे एवढा त्याच्यामध्ये साहित्य म्हणा किंवा त्या कॅरेक्टरकडून काही घटना, जसं की आपण बघतोय की अनेक साहित्यिकांनी व्यक्तिचित्र विकसित केलेले त्याच्यावर त्यांचे कथासंग्रह आहेत. तर मी आता हे सांगत होते की बसची वारी लय भारी. त्या कथेमध्ये फक्त बसमध्ये बसल्यानंतर आपण बसलेल्या ठिकाणापासून जेव्हा आपण पोहोचतो तिथपर्यंत एक दोन तासाच्या प्रवासामध्येच अनेक गमती जमती आपल्याला सापडतात. तर त्या गमती जमती फक्त मी एकत्र केल्या आणि त्याची कथा झाली आणि ती लोकांना खूप आवडते. म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन एक कथा मला सांगायला आवडेल की चपटा टीव्ही ही एक कथा आहे. चपटा टीव्ही कथाला तर सोशल मीडियावर 1000 पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यावर कमेंट केल्या होत्या आणि आवडली म्हणून सांगितलं होतं. तर हे सगळे जे प्रसंग आहेत ना, तर हे मला समाजामध्ये सापडलेत. अनेक घटना अनेक प्रसंग फक्त आपण उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजे.
0: खरंच आहे, निरीक्षण असलं पाहिजे. आता होतं असं की मोबाईल आणि आपण इतके कनेक्ट झालो आहोत की सभोवताली पाहायला वेळच नाहीये लोकांना, आणि वाचायला वेळ नाही, पाहायला वेळ नाही, ऐकायला वेळ नाही. त्यामुळं आपल्यामध्ये घडण्याची कला जरा कमी व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाही. तर ताई, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: नक्की, कारण सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि हे जितकं गरजेचं आहे तितकं हानिकारक आहे. ते नक्की वापरा, त्याच्यामध्ये खूप छान आहे. मी स्वतः पण वापरते पण मला वाटतं काही वेळेसाठी, जसं की मी रात्री 11 जर माझा मोबाईल बंद केला तर मी ठरवते की उद्या सकाळी 11 आपण तो उघडायचाच नाही, ओपन नाही करायचा, फक्त इमर्जन्सी असेल तरच. म्हणजे कमीत कमी काही वेळ आपण स्क्रीन पासून दूर गेलं पाहिजे आणि दूर गेलेल्या वेळात बाकी छंद, जसं वाचन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, आपले छंद जोपासणं तितकंच महत्वाचं आहे आणि मोबाईल बघणं तितकं महत्वाचं असेल तरी पण काही वेळेसाठी स्क्रीन पासून दूर जा, नक्की तुम्ही तुमचे छंद जोपासू शकाल.
0: अगदी खरंच आहे. तर सुनीता ताई, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते.
1: धन्यवाद.

0: घर सांभाळत यशाचा प्रवास याविषयी माहिती आपण ऐकलीत. याविषयी सुनीता गुंजाळ यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: एके काळी हुकुम सिंग ला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
5: PLI है ना,
6: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा, गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CMA CGMचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या

0: खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्त्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118 तर IIT मुंबई 134 क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह

0: पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकित यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: 101.3 मेगाहर्ट्झवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:12 झाली आहेत.
1: ऐका ऐका ऐका, आता पुढे W for
2: water.
1: Water म्हणजे पाणी.
2: मॅडम, माझी आई म्हणाली पाणी सांडू नको, पाणी टंचाई आहे.
1: खरंय तीच. वापरायला पाणी कमी असणं, पिण्याला पाणी कमी असणं म्हणजे पाणी टंचाई. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा बरं का, पाणी म्हणजे जीवन, ते भागवत सर्वांची तहान. या जगात पाण्याशिवाय कोणीच नाही महान. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. पाणी वाचवा, जग वाचवा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. उद्या सकाळी 6:55 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना. याविषयी प्राध्यापक डॉ NB स्वामी, स्वस्थवृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 6:55.
3: कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
4: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात.
3: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30
4: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर, अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 7:15 आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, किंवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडा आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेस जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी केली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्याच पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय आव्हान एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्र सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंत सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रगटामध्ये येत नाही तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्यांना सामोरं जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. त्यात ही जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. ही पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टी

0: ऐकताना छान वाटतं. नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या याच्याबद्दल बोलत असतात, पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे. काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका एशिया लॅटिन अमेरिका यांचेही केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो G7ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेष एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे. कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली आहे. म्हणून भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 ते हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे प्रगतीशील राष्ट्र आहे. भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं. ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. काही सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIचं जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्री आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं ठरतं, कारण याला एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक

0: हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ ही चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलले गेले असते. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना एक युरोपला पर्याय वाटतो म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयाच येतो ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता की राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारीबद्दलची चर्चा असेल, ज्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे, FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत.
2: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत

0: नमस्कार मंडळी. किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948, अर्थातच 18 जून 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बदलतं हवामान, चारा व्यवस्थापन आणि निंबोळी अर्काचं महत्व या विषयाची संवादिका. सहभाग आहे पल्लवी निपाणीकर आणि अश्विनी पाटेकर यांचा.
3: सुमन, ए सुमन, काय करतेस ग? झाली का कामावरून? नाही आणखी.
2: ये ग कमाल, काम होतात का कधी? बघ, ती चालूच राहतात.
3: हो बघ, ते खरं आहे, बायकांची कामं कधी संपतच नाहीत. आणि त्यात आपण तर शेतकऱ्यांच्या बायका, एक झालं की एक चालूच राहतं. घरचं झालं की शेतातलं आणि शेतातलं झालं की घरचं.
2: नाही तर काय बाई, आता बघ, घर आवरून झालंय, आता शेतात जावं लागेल. जनावरं आहेत ती पाण्याविना, आणि त्यांचं वैरण पण बघावं लागेल. बघ,
3: हो ग, जनावरावरून आठवलं. बघ, यावर्षी चारा टंचाई होणार आहे असं म्हणतात, कारण कसले तरी एलनिनो वादळ येणार आहे.
2: हो ग, मी पण ऐकलंय. बघ, त्या दिवशी ना आम्ही शेताकडे जात होते, चावडीवर खूप माणसं बसली होती, ते बोलत होते बघ.
3: अगं, जनावरांच्या खाण्यापिण्याचं कोडं दिसायलंय बघ, काही समजना काय करावं ते.
2: कमल, अगं, आपण भारतीय नारी आहोत बघ, आणि आपल्याला एवढं नियोजन तर जमायलाच हवं बघ.
3: काय ग नियोजन करावं आणि कसं बरं?
2: अगं, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ना अवकाळी पाऊस चालू आहे बघ.
3: हो बघ,
2: त्याच्यासोबत वादळी वारं आहे, विजांच्या घटनांमध्ये तर खूपच वाढ झाली आहे बघ. आणि याचा परिणाम फक्त आपल्या शेतावरच नाही तर आपल्या जनावरांवर सुद्धा होतो. त्यात बघ, आता ते काय कोणतं वादळ म्हणते तर एल निनो, तू सांगितलं ते पण वादळ येणार आहे म्हणते. आणि त्याचा परिणाम बघ, 6 महिने राहणार आहे म्हणते बघ, असा अंदाज सांगितला आहे. त्यामुळं चारा आणि पाणी याची टंचाई भासू शकते आपल्याला.
3: अरे बापरे, मग चाऱ्याचं नियोजन तर आत्ताच करावं लागेल, कारण माझी तर जनावरं भरपूर आहेत. दुपत्या जनावराला चारा आणि पाणी दोन्ही भरपूर लागतं बघ. आता काय चारा बँकेत ठेवा का काय? जपून म्हणे.
2: अगदी बरोबर बोललीस बघ कमल, बँकेत चारा ठेवावाच लागेल ग.
3: म्हणजे ग, असं का म्हणतेस? मी चेष्टेत म्हणाले की बँकेत चारा ठेवायचा का? आपण पैसा जपून बँकेतच ठेवतो की?
2: हो ग, पैसा बँकेत जपून ठेवतो बरोबर, तसंच आपल्याला चारा सुद्धा आपल्या बँकेत जमा करून ठेवावं लागेल. पैसा कसा अडीअडचणीला कामी येतो बँकेत ठेवलेला, तसंच आपल्याला चारा बँक पण तयार करावी लागेल. आता चारा बँक म्हणजे काय तर अधिकची वैरण साठवणं आणि जो चारा उपलब्ध आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं म्हणजेच चारा बँक होय बघ.
3: म्हणजे ज्वारीचा कडबा, बाजरी, मक्याचं काड, सोयाबीन हरभऱ्याचं, मुगा उडदाचं भुसकट, ऊसाचं वाढ, ही सगळं जपून ठेवावं लागेल म्हणकी आपल्याला आता.
2: अगदी बरोबर. बघ, चाऱ्याच्या गंजी लावताना ना मीठ टाकून लावाव्यात, पावसाळ्यात त्या झाकून ठेवाव्यात. गंजीच्या भुसकटाच्या बाजूनं ना चर काढावा, त्यामुळे त्यात गंजीला पाणी लागणार नाही. आणि जे पाव

0: पावसाचं पाणी येईल ते त्या चरातून बाहेर निघेल.
1: खरंच ग सुमन, बदलत्या हवामानामुळं शेतकऱ्यांसमोर किती संकट आहेत ग. एक संकट गेलं की दुसरं येतच बघ.
0: नाहीतर काय ग, आपला शेतकरी राजा सुद्धा खंबीर आहे बघ, तो हार मानणारा नाही.
1: आणि होय ग, ती ॲझोला गिनी गवत ह्याचा सुद्धा साठा करता येतो म्हणे.
0: हो की येतो करता, त्याचं तंत्र शिकून घ्यायला हवं बघ, अशा वेळीस कामी येतं.
1: आणि पाण्यासाठी सुद्धा आता शेततळं, शेतातील चर, पावसाचं पाणी साठवण याकडं लक्ष द्यावं लागल.
0: वा ग वा, तुला तर पाण्याचं बरंच काही माहिती आहे ग.
1: आम्ही हे सगळं करणार आहोत आमच्या शेतात, तू पण कर. आणि तुझ्या त्या बचत गटातल्या बायका आहेत ना तुझ्या त्या मैत्रिणी, त्यांना पण सांग.
0: नक्कीच, पुढच्या मीटिंगला मी सगळ्यांना सांगेन बघे. पण सोबतच पिकाचं संरक्षण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बघ, कारण सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य जसं जास्त टिकाऊ असतं तसं चाऱ्यावर देखील सेंद्रिय शेतीचा चांगला परिणाम दिसून येतो. म्हणून कीटकनाशकाचा वापर करताना निमुळे अर्काचा वापर करावा. ते होय होय, हे बघ 5 किलो वाळल्या निंबुळा घ्यायच्या, त्यातला गर काढून घ्यायचा, तो बारीक करून रात्री 10 लिटर पाण्यात भिजत ठेवायचा. तो 10 लिटर पाण्यात भिजत ठेवायचा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये 90 लिटर पाणी टाकायचं. आपण बघ, पहिले 10 लिटर पाण्यात 5 किलो घेतला लिंबोळी अर्क, आता 90 लिटर पाण्यात तो अर्क मिसळवायचा आणि थोडस साबणाचं द्रावण, साबण नसेल तर सर्फचा चालेल बघ, सर्फचं किंवा साबणचं पाणी त्यात मिसळवायचं.
1: हो ग, पण हा अर्क कोणकोणत्या पिकावर फवारता येईल ग?
0: अगं सगळ्याच पिकांवर बघ. सगळे म्हणजे कोणकोणते आले, सोयाबीन, तूर, भाजीपाला, फळबाग, कापूस, तसंच इतरही अनेक पिकांवर आपण तो अर्क फवारू शकतो. त्यामुळे काय होतं, हा जर आपण अर्क फवारला तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळ्या यासारख्या अनेक किडीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं.
1: हो ग, मी पण असं ऐकलं होतं की जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर निंबोळी अर्काची फवारणी गरजेची आहे. म्हणजे जे उपयुक्त कीटक आहेत त्यांना कमी हानी पोहोचते, पर्यावरण टिकवून ठेवण्यास मदत होते आणि आपला उत्पादन खर्चही कमी होतो बघ.
0: आजच्या काळात नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती पद्धतीला प्राधान्य दिलं जात आहे. या अशा वेळी निंबोळी अर्कासारखे उपाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
1: निश्चितच बघ सुमन, सोबतच हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक विविधीकरण, कमी पाण्यात येणारी पिकं, जलसंधारण आणि चारा साठवण या बाबीवर सुद्धा शेतकरी बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे. भविष्यातील संकटांना सामोरं जाणं आपल्याला यामुळं सोपं होईल.
0: अगदी बरोबर बोललीस बघ बनबाई, खूप झाल्या गप्पा. मला शेतात जायचंय, माझे जनावर वाट बघतायत बघ.
1: हो बाई, ऊन खूप झाले, आपल्याला म्हणता तरी येते, मला तहान लागली, मला भूक लागली. त्या मुक्या जनावर कुणाला सांगणार ग, त्यांची काळजी आपणच घ्यावी लागेल ना.
0: बरोबर आहे ग, चल मग येते मी.
1: हो हो, जा, मी पण घरातली राहिलेली काम घेते बघ करून.
0: आताच आपण ऐकली बदलतं हवामान, चारा व्यवस्थापन आणि निंबोळी अर्काचं महत्व याविषयीची संवादिका. सहभाग होता पल्लवी निपाणेकर आणि अश्विनी पाटेकर यांचा. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक भक्तिगीत.

0: या भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सत्रांतर्गत आज आपण ऐकणार आहोत 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं योग आणि त्याचे फायदे या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा. आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथील स्वास्थ्य आणि योग या विभागाचे प्राध्यापक डॉक्टर NB स्वामी.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर NB स्वामी. स्वास्थ्याची व्याख्या करताना स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य सुस्थितीत असणे असे सांगितलेले आहे. दुर्बल आजाराचा अभाव म्हणजे स्वास्थ्य नाही. 21व्या शतकात मनोकायिक आजाराचे प्राबल्य आज पाहत आहोत, त्यामुळे योगामुळे शरीर व मन यांचे स्वास्थ्य साधता येते हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. म्हणूनही आज योगाचा प्रवाह सगळीकडे वाहताना दिसत आहे. सर्वसाधारण लोक आजारावरील उपचारांचा विचार करताना दिसतात, परंतु मुळात आजार होऊच नये यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करताना फारसे कोणी दिसत नाहीत. योगशास्त्र हे आध्यात्मिक शास्त्र तर आहेच, परंतु त्याला मानसशास्त्रही म्हणता येईल. स्वस्थ, संतुलित व आरोग्यसंपन्न समाज रचना योगाद्वारे आज शक्य आहे. व्याधीला, उत्पत्तीला कारणीभूत व पोषक अशी स्थिती शरीरामध्ये उत्पन्न होऊ न देणे यासाठी योगाभ्यास सहाय्यक ठरू शकतो. योगाची 8 अंग सांगितलेले आहेत. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ही योगाची 8 अंगे आहेत. यम आणि नियम जे आहेत ते हे आचराव्यासाठी केलेले नियम आहेत. त्यामध्ये आपल्याला यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या 5 बाबींचा समावेश होतो. नियमामध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वरप्रिंदान ह्या 5 बाबी आहेत. यमामुळे मनातील रजतमदोष कमी होऊन ते सात्विक गुणाने युक्त होते. तसेच नैतिक व सामाजिक आरोग्य सुधारण्याकरिता देखील उपयुक्त आहे. दुसरा अंग नियम आहे. त्यामध्ये नियमाच्या पालनामुळे व्यक्तिगत आरोग्य अबाधित राहते. तिसरं अंग जे आहे योगाचं आसन आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसने आहेत. काही आसनं बसून करावयाची आसनं आहेत, काही उभे राहून करावयाची आसनं आहेत, काही पोटावर झोपून करावयाची आसनं आहेत, काही पाठीवर झोपून करावयाची आसनं आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारची आसनं जी आहेत त्या आसनामुळे शरीराला स्थैर्य

0: प्राप्त होते आणि शरीर आणि मनाची जडता चंचलता दूर होऊन ऊर्जावान आणि प्रसन्न राहतील. चौथं अंग जे आहे प्राणायाम, त्यामध्ये प्राणावर नियंत्रण, मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. पाचवं अंग आहे प्रत्याहार, इंद्रिय संयमासाठी प्रत्याहार सांगितलेला आहे. धारणा जी आहे सहावं अंग आहे, त्यामध्ये मन एकाग्र होण्याकरिता उपयुक्त आहे. सातवं अंग आहे ध्यान, मन एकाच ठिकाणी केंद्रित होण्यासाठी उपयुक्त आहे. आणि शेवटचं अंग जे आहे आठवं अंग आहे ते समाधी आहे. मन हे विषयापासून पूर्णपणे अलिप्त होऊन ज्याचे ध्यान करीत आहे त्यात रममान होते. सतत अभ्यास करीत राहिल्यास असंप्रज्ञात समाधी सिद्ध होऊन शेवटी कैवल्य सुख प्राप्त होते. अशा प्रकारे हे योगाचे आठ अंग जे आहेत ते सांगितलेले आहेत.
1: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरा अंतर्गत आताच आपण ऐकलीत 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं योग आणि त्याचे फायदे या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा. आणि ही माहिती आपल्याला सांगत होते धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय स्वास्थ्य आणि योग या विभागातील प्राध्यापक डॉक्टर NB स्वामी.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
1: आपण ऐकत आहात किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: होगी बदलाव की अब शुरुआत, सुधरेंगे तेरे हालात, मत हार मान तू है देश की शान, तू कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले, बढ़ा कदम तू वीर के जैसे, तूफान बड़े देखे हैं ऐसे, ना रुकेगा तू ना झुकेगा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. हरियाली खेतों में झूमेगी, खुशियां तेरे कदम चूमेंगी, कुछ सीख नया कुछ सिखा तू, है फौलादी दिखा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. दूरदर्शन किसान, एक नया टीवी चैनल जहां होंगी बातें बदलाव की और आपके कल के बेहतर शुरुआत की. दूरदर्शन किसान, छेड़ो बातें बदलाव की.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 21 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं राहील. आणि मंडळी, उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 53% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 32% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 21 किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 21 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरे तर मंडळी, या भक्ती गीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील किसान वाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात.
2: विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा.

शोधहो कार्यक्रमाविषयी निवेदन. उद्या सकाळी 7:40 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती भाग पहिला, तेव्हा ऐकायला विसरू नकात. उद्या सकाळी 7:40 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम.

0: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर यूएस पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी
3: शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टरचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर भरा फक्त 55,555 रुपये आणि घरे घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर जास्त बचत मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव मोबाईल 75075767777 ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योग

युतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंट्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे, त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CMA CGMAचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नववहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागात ते वरिष्ठ अधिकारी

0: अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वे हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवाटेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी धाराशिव FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत सेवालाल नगर अंबेजवळ।

दर्शी कोळा माझा दाचा रे तारी बासेरी

पड़ी पड़ी जय बापू का तागो पग अड़ी पड़ी जय बापू का तागो अड़ी

ಪಡಿ ಅಜಯ ಯಾಡಿ ಕಾತೆ ಗೀಚ ಬ

श्रोतेहो, आत्ताच आपण सेवालाल नगर अंबेजवळगे तांडा तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली बंजारा गीता ऐकलीत. गायक कलाकार होते सुरेखा विश्वनाथ चव्हाण, सविता देवीचंद राठोड, द्रौपदा देवीचंद चव्हाण, मनीषा परमेश्वर चव्हाण, कांताबाई हरिश्चंद्र राठोड आणि सुमन राजेंद्र चव्हाण. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी आशिष लगाडे आपलं सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमातलं पहिलं पत्र घेऊयात. छत्रपती संभाजीनगर इथून आपले श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप, राजेश, शशी, शीतल, राहणार गुंडेवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना, आणि निजाम शेख, वरुण साबळे आणि नुपूर उद्धव साबळे. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे मोसम या चित्रपटातील. गुलजार यांची गीतरचना, संगीत आहे मदन मोहन यांचा आणि स्वर लता मंगेशकर आणि भूपेंदर यांचा मौसम या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव. या ठिकाणाहून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे बुड्ढा मिल गया या चित्रपटातील. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, स्वर किशोर कुमार यांचं आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे गांधी चौक रोपड पंजाब इथून. हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे अजनबी या चित्रपटातील. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अनामिका या चित्रपटातील. मजरूह सुलतानपूर यांची गीतरचना, स्वर आशा भोसले यांचा आणि संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं. या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत शैलेंद्र पाटील, सिद्धी सृष्टी आणि समस्त पाटील परिवार, मुक्काम पोस्ट आष्टा कासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव.

हिंदी पत्रगीत कार्यक्रमात श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिश्मा सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिला अभिषेक गदर आणि निलोफर शेख हिप्परसोगा तसेच तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहिरा सय्यद या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे घर या चित्रपटातील. गुलजार यांची गीतरचना संगीत आर डी बर्मन यांचा आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून FM 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. कार्यक्रमात यानंतरचं पत्र घेऊयात. जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि परभणी इथून गणेश हारगावकर. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे An Evening in Paris या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातील शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोत्यो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे मैने प्यार किया या चित्रपटातील. लता मंगेशकर आणि यस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील देव कोहली यांची गीतरचना, संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी पत्रगीत, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे जत, जिल्हा सांगली, येथून श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी या दोघांच्या पसंतीचं गीत आहे शर्मिली या चित्रपटातील. किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. संगीत आहे SD बर्मन यांचं आणि गीतकार आहेत नीरज.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे गणेशपेठ पाथर्डे येथून अंबादा शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे हम या चित्रपटातील. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आहे स्वर आहे अलका याग्निक आणि अमित कुमार यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं पत्र आहे मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून. अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश, सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन, वैशाली, सुमित गव्हाणकर या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे हिरो नंबर वन या चित्रपटातील. उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरातील समीर यांचं गीत, संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत हिरो नंबर वन या चित्रपटातील.

0: बरे तर श्रोते हो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमातून मी आशिष लगाडे आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आणि 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारत को नवाचार और प्रौद्योगिकी का वैश्विक केंद्र

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाली आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजची प्रसारण सभा आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी ठीक 5:50. तोपर्यंत मी आशिष लगाडे आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.